हे सो पावै सदा शिव सलाह तेरी नाम मन वसावै नाम जिनकै मन वसिया बाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरै साचा नाम मेरा आधारो साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शान सुख।